नको रे जाऊ रामराया, नको रे जाऊ रामराया म्हणून कौसल्यानं कितीही आक्रोश केला तरी श्रीरामाचा निश्चय बदलला नाही. उलट कुठल्याही परिस्थितीत सतीनं पतीला सोडून राहू नये असत श्रीरामानं कौसल्याला सांगितलं. स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता हे सहन होईना. तो संतापून म्हणाला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. श्री रामा तू समर्थ, श्री रामा तू समर्थ, मोह जाली फससी व्यर्थ. पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. वरही नव्हे वचन नव्हे, वरही नव्हे वचन नव्हे, कैकईला राज्य हवे. विषय धुंद राजा तर तिजसी मानतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. वांछितिजे पुत्र घात.

तिजे पुत्र घात ते कसले मायतात, तुद दिधला शब्द कसा नृपती मोडतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो। लंपटतो विषयी दंग, लंपटतो विषयी दंग, तुदसी करी वचन भंग, भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळीतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो। वर दिधले कैकईस, वर दिधले कैकईस, आठवले या मितीस, आजवरी नृपती कधी बोलला न तो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो। मत्त मतंगजा परी, मत्त मतंगजा परी, दैव तुझे चाल करी, श्रीरामा मीच त्यास दोर लावितो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो। बैस तूच राज्यपदी, बैस तूच राज्यपदी, आड कोण येई मधी, येऊ देत कंठ स्नान त्यास घालितो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो। येऊ देत तिन्ही लोक, येऊ देत तिन्ही लोक, घालिन मी त्यास धाक, पाहू देच वृद्ध पिता काय योजितो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो। शतशतके पाळ धरा, शतशतके पाळ धरा, श्रीरामा चाप धरा, रक्षणासी पाठी मी सिद्ध राहतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो। येईल त्या करीन सजा, येईल त्या करीन सजा, बंधु नच दास तुझा, मातोश्री कौसल्ये शपथ सांगतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो।